0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा
1: एक फूल झरे रखिबो एक फूल झरे रखिबो
2: नेपाली सुपर हिट्स

Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा

Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Kips FM 98.3 MHz मा

0: Morning Tea Time Hits प्रत्येक बुधवार बिहान 7 बजे Hits FM 98.3 MHz मा
1: एक फूल झरे रखिबो एक फूल झरे रखिबो
2: नेपाली सुपर हिट्स

0: Johor Kips FM 98.3 MHz.
1: सुनाओ लो याद, सुनाओ लो गीत, Bollywood Golden Hits. Kips FM 98.3 MHz
2: मा.
1: आइतबार र मंगलबार दिवसो 4 बजे, सोमवार र शुक्रवार बेलुकी 10 बजे. पुराना बॉलीवुड संगीत को जादू तपाईंकी रेडियो किप्स एफएम मा.